0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमबीसी च्या घड्याला ते ठीक 12 वाजले आहेत।
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग।
1: रसिक श्रोत्यांना माझ्या सप्रेम नमस्कार। सोमवार 22 जूनच्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात अगदी मनापासून मी तुम्हा सर्व श्रोत्यांचे सहर्ष स्वागत करते AM2 रेडिओ मॉरिशसवरून। नेहमीप्रमाणे तुमची आमची साथ असणार आहे 1 वाजेपर्यंत। तेव्हा पटकन या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूया एका गणेश झाकरेने। गायक कलाकार आहेत उर्मिला धनगर व साथी कलाकार।

महिला धनगर व सहगायकांच्या आवाजातल्या या पारंपरिक गणेश झाकीनंतर रसिको हो कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत संत तुकाराम महाराजांचा हा गोड अभंग मन करारे प्रसन्न सर्व सिद्धी

संत तुकाराम महाराजांचा या गौर भंगानंतर श्रोते रसिको हो, कार्यक्रमाची तिसरी भेट चलायको या ऋषिकेश राणरे व स्वप्न जालेले यांच्या आवाजातलं हे द्वंद्वगीत आसही नवी साथ

पसरुनी बाहू कती चामी उभा जेथे जा मला जाऊन जा तू पाही जेते थे। रसिक हो स्वप्निल बांदोरकर यांच्या मधाल आवाजातला या मधुर गाण्यानंतर सादर करीत आहोत सयाली पंकज तुषार जोशी यांनी गायलेले मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटासाठी हे पुढील गीत।

सेन याली पंकज तुषार जोशी या दोघांच्या आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर रसिक हो चालू करीत आहोत आपला स्वरतरंग कार्यक्रम. साजन या अप्रतिम मधुर गाण्याने शेखर राजव्यानी व बिला शिंदे या दोघांच्या सुमधुर आवाजात

यंदा कर्तव्य आहे चित्रपटातून घेतलेले हे गाणं आपण ऐकत होता रसिक हो अवधूत गुप्ते व साथी कलाकारांच्या आवाजात स्वर तरंग या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे विशाल फळे मानसी सूर्यवसे आदर्श शिंदे यांनी आपल्या गौर आवाजात व्यक्त केलेले गोंदन हे पुढील

एमबीसी शखदलात दुपारचे पावणे एक वाजले आहेत. रसिक हो याक्षणी चला ऐकूया श्रुती राणे व साथी कलाकारांच्या आवाजात हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग या.

स्वर तरंग कार्यक्रमाला धमाल स्वरूप देण्यासाठी संगीत प्रेमी श्रोत्यानो चला ऐकूया मी नतरंगी नार जसे इश्काचा बाण उर्मिला धनगर व समूहाच्या आवाजात चला या पुढील गीताचा आनंद घेऊ.

आजच्या स्वरतरंग कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी संगीत प्रेमी श्रोत्यांनो आम्ही वाजवित आहोत नॉन स्टॉप कॉलिवूड धमाका. विजय जोश, संतोष नायक, प्रिया मयेकर व सहगायकांच्या सुस्वरात. आणि ह्याच कॉलिवूड धमाका बरोबरच सादर करण्यात आलेला आजचा आपला कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. आशा आहे आम्ही निवडलेली गाणी तुम्हाला खचितच आवडली असतील. उद्या याच कार्यक्रमात आमची भेट होईलच. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, आनंद रहा, खुश रहा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: रसिक श्रोत्यांनो नमस्कार। AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन AM2। रसिक म्हणू या 20 मिनिटांच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत मल्हारी मार्तंड या भक्तिगीताने कार्यक्रमाचा शुभारंभ करूया। आस्वाद घेऊया।

आता श्रोत्यांनो, कुठे असाल तुम्ही, ट्यून इन करत रहा AM2 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. सध्या आम्ही वाजवीत आहोत नतरंग मूवीमधलं अप्रतिम गाणं आहे, आस्वाद घेऊया खेल मांडला.

रसिक श्रोत्यांनो, काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो. व्हॉट्सअप लग्न या मूवीमधलं गाणं आहे. तू जराशी आस्वाद घेऊया आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.